वाइटमिन्स जो फार्मोलो 8 थियल आहे, ट्रियो वाइटमिन्स कैप्सूल आहिनि, रेडियंट अल्ट्रा वाइटमिन सां ठहियल हीअ क्रीम आहे, फेयरनेस फार्मोलो आहे, वाइटेज लवली क्रीम जंहिंजे अंदरि सनस्क्रीन बि 8 थियल आहे, ऐं तव्हांजी स्किन खे ख़ूबसूरती ॾियण सां गॾोगॾु तव्हांजी स्किन खे उस जे असरातनि खां बि महफ़ूज़ रखंदी आहे. सो वाइटेज लवली क्रीम जेके तव्हां ॿार आहियो, मर्द आहियो, ख़वातीन आहियो, जवान आहियो, कुराड़ा आहियो, हर कोई इस्तेमालु करे सघे थो. एतिरो ज़बरदस्त फार्मोलो आहे की तव्हां जॾहिं इस्तेमालु कंदा तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त वाकई तव्हांजे हथ केॾो भलो प्रोडक्ट अची वियो आहे. ऐं तव्हां ज़रूरु हिनखे ट्राई करे ॾिसजो. जेके माण्हू क्रीमूं न बि लॻाईंदा आहिनि त हू जॾहिं वाइटेज लवली क्रीम जो इस्तेमालु करे ॾिसंदा तॾहिं तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त वाकई बाबा हीउ उहो प्रोडक्ट आहे जेको हर हिकु इंसान जे लाइ ज़रूरी आहे, हर हिकु इंसान खे इस्तेमालु करणु घुरिजे. सो तव्हां वाइटेज लवली क्रीम जो इस्तेमालु लाज़मी करे ॾिसजो. ऐं हिनखे इस्तेमालु तव्हां ॾींहं जो करे सघो था, राति जो करे सघो था, जंहिंमहिल वणेव तंहिंमहिल कयो. बसि लॻाइण खां पहिरियां पंहिंजो फेस वॉश लाज़मी कजो, ठीकु आहे. सो ही उही प्रोडक्ट आहिनि जेके तव्हांजी स्किन मुताबिक़ तयारु थियल आहिनि. तव्हांजी स्किन कहिड़ी बि आहे तव्हां ईज़ीली पंहिंजी स्किन जे मथां इस्तेमालु करे सघो था. ऐं सभ खां मज़ेदार ॻाल्हि त तव्हांजी स्किन खे कोई नुक़सान न ॾींदी ऐं तव्हांजी स्किन जे मुताबिक़ ई तयारु थियल आहिनि. अगरि तव्हां पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर ते अवेलेबल कराइण चाहियो था, देन तव्हांखे डायल करणो आहे 03 1 5 7 9 9 5 03 1 5 7 9 9 5. नंबर डायल कयो, कॉल कयो या मैसेज कयो. उन्हनि खे ॾिसो त बाबा तव्हां इस्तेमालु करणु चाहियो था वाइट एज ब्यूटी प्रोडक्ट, तव्हांजे एरिया में कोन था मिलनि, जीअं हू अवेलेबल कराए सघनि. अच्छा, अॼु प्रोग्राम जो टॉपिक इहो आहे, तव्हांखे का हिकिड़ी सलाह मशिरो नसीहत ॾियणी आहे जेका तव्हां मूंखे अगरि ॾियणु चाहियो था. तव्हांखे कॾहिं ईअं किथे थियो हुजे, तव्हांखे लॻंदो हुजे त बाबा हीअ जेको मशिरो आहे इहो सिदरा खे ॾियणु घुरिजे, त अगरि तव्हां उहो ॾियणु चाहियो था त तव्हां मूंखे ॾियो, मां बि ॾिसां कहिड़ा मशिरा जेके तव्हां मूंखे ॾियणु चाहियो.

इंसान ॾाढो कुर्बानी ॾींदो आहे पंहिंजे प्यारनि लाइ, पर उन्हनि कुर्बानी ॾियण खां बाद में न मतिलब इहो हूंदो आहे त उन इंसान जी क़दर खे न सुञातो वेंदो आहे, इंसान खे न सुञातो वेंदो आहे. ऐं हर कोई जेको आहे इहो चवंदो आहे त भई हीउ केतिरो न मतिलब फालतू इंसान आहे जेको हर कंहिंजे लाइ सभु कुझु कंदो वठंदो आहे. एतिरो बि इंसान खे वाक़ई न करणु घुरिजे पंहिंजनि जी अॻियां जी पंहिंजी इज़त पंहिंजी वैल्यू जेको आहे न उहा घुरणी पवे. ईअं न कंदा कयो बाबा, जेके बि तव्हांजा पंहिंजा आहिनि जेके तव्हांजो ख़्यालु कनि था उनजो क़दर कंदा कयो, छो त पंहिंजा जेके हूंदा आहिनि, जेके तव्हांजा पंहिंजा दिली अज़ीज़ हूंदा आहिनि, तव्हांजा क़रीबी हूंदा आहिनि, अगरि उहे तव्हांजो ख़्यालु कंदा अॼु जे अहिड़े दौर में अगरि कोई तव्हांजो ख़्यालु करे थो त उन माण्हू जो क़दुरु लाज़मी कंदा कयो. मूं खोड़ अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जेके अगरि जंहिंजो क़दुरु कयो वेंदो आहे न, यानी की अगरि तव्हांजो कोई ख़्यालु रखे थो त उन इंसान जो तव्हां क़दुरु नायो कंदा, तव्हां कंदा कयो बाबा. इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका अगरि तव्हांजे अंदरि मौजूदु आहे, तव्हां इंसान जो क़दुरु नथा कयो, त यकीन ॼाणो तव्हां मुंहिंजी नज़र में इंसानी न आहियो.